हेलो है नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग निशी तरफ रु आपण मानंकु शुभ सकाळर शुभ अभिनंदन आजर सकाळ आजर दिन समस्तंक पई हेउ शुभ एवं बहुत बहुत मने रखिबा भळि दिन मने रखिबा भळि सकाळ कारण प्रत्येक दिन प्रत्येक मुहूर्त आम पई खूब गुरुत्वपूर्ण आमे जदि सेही मुहूर्त को ठीक बाटरे लगेबा सेही समय को सदुपयोग करिबा ठीक बाटरे ताहले सेही समय आम पई हेबो अमृतमय समय तबे शो स्टार्ट करिबा शुभ सकाळ ओफो की खरा चारिआडे झांजी पवन दिन बारटा बेळकु रास्ता घाट पूरा सुन सान खा खा खरारे बाहर को बाहर को भारी डर लगुचे जोठे टिके गच्छ छाई देखि दउचे आमे टिके अटके जिबा को भारी मन होउचे सतरे ए खरा आमको केत्ते डरि दउचे कहिले ए जो झांजी पवन देहरा खाली टाइम टाइम मारि दउचे